अरे दोहरा आश्रय तेरे घरे जिरले हुने दोगे नॉय आदर होंगे जो देना होंगे नक्कस ने बाद उच्च तो हुए सो तेरी यंबर रोष्चे रगले हन्नग नग धसल बरा धसल बर ने दत्तर हो थोरो शिरोंगे कदेरो ये वोदन दरन जम्मा बुस नोंगर कुलुबे यमी Kadalbara da tero i tereng allen naran idi joa gadi iman dongar kasor humne nujik toa hoo songlang Ale halak sari megan Joa arika anno tastala bari umurje Tola doa gardar hura dira kino isu Toshan alkan gittilen Gini kadalbara da tero nukkun sojeje Songlange shashana nalakad karke ujinoran Hoi! So songlange toy nirarin doa garje ensu Songlange joksad hejiskad barahari ujinoran Genjigje innogad Hoi! Usirgoosan allah dirtlen teru hon jire jire jire jire jire jire